सुनी वसुदेव ते पगी पानी जे हंत हुदा भये यो सुनी करत दी वशिष्ठा गुले यो वाता वंदा भये नारायण।